जाम सुहिणो हुजे साखी पोइ वठण वारा किथे मुड़ंदा ऐं पीअण वारा किथे मुड़ंदा ॾाढो भलो गानो हुयो जेको इंजॉय कयोसीं हिन खां अलावा ॿियो बि गानो आहे असांजी लिस्ट में बिल्कुलु असां इंजॉय कंदासीं तव्हां सां गॾु बिल्कुलु जी प्लेलिस्ट आहे न उहा अञा ख़ूबसूरत थी वेंदी आहे तव्हांजा सुहिणा सुहिणा गाना हिन लिस्ट में एड थी वेंदा आहिनि सुहिणा सुहिणा गाना फरमाइश कंदा कयो जीअं असांजी लिस्ट जेका आहे न उहा सुहिणी थी वञे ऐं जॾहिं तव्हां गाने जी फरमाइशूं कंदा आहियो त थोरो इन चीज़ जो बि ख़्यालु रखंदा कयो त असांजे प्रोग्राम जो जेको टेम्पो आहे उहो ख़राब न थिए।

0: अच्छा झुलवी खां खालिक लाशारियो मारे सारे शो बुधू पया चाय भी पियो पया वाह साईं वाह वाह साईं वाह एंजॉयमेंट हले पई कयो कयो
1: न कोई महल जाने मन तुझको मैं
0: ही पहिरियों काको आहे जेको पंहिंजी महबूबा खे मतिलब को वॾा वॾा सपना नथो ॾेखारे न त ॿिया त चवंदा आहिनि त बाबा असां हीअं बि कंदासीं हीअं बि कंदासीं हीअं बि कंदासीं पर उहे सभु कूड़ हूंदा
1: आहिनि
0: हीअं त भलो आहे एटलीस्ट सच त ॻाल्हाए थो

ਤਾਰ ਕਾਣੇ ਵੀ ਰਹਿੰਦੀਆਂ ਜਿਵੇਂ ਤਾਰ ਰਹਿੰਦਾ ਆਯੋ हा अदा ॾाढो भलो साउंड कंदो आहे मुंहिंजो प्यारो अदा अरे चलो हाणे बसि मां वञाव थी घणो थियो खिचको

टंडे मोहम्मद खान खां सवेरा जो मैसेज असां ताईं पहुतो आहे। सवेरा बि सलाम चया आहिनि, इहो बि लिखियो अथनि त मौसीकी अव्हां खे पसंदि पई अचे ऐं अव्हां असांजो पुराणियूं ॿुधंदड़ आहियो त यकीन कयो असांखे ॾाढी ख़ुशी थी जो अव्हां असांखे काफ़ी वक़्त खां ॿुधंदा पिया अचो। हीउ जेको प्रोग्राम आहे रस रिहाण, उहो बि अव्हांजो पंहिंजो आहे। जीए एफ एम 88 जो नेटवर्क बि अव्हांजो पंहिंजो आहे। त हीअ स्टेशन मातली 90.4 जेका आहे उहा बि अव्हांजी पंहिंजी आहे। त अव्हां ॿुधंदा रहंदा, असीं अव्हांजे लाइ प्रोग्राम पेश कंदा रहंदासीं। सवेरा अव्हांजी महिरबानी।

साईं मुंहिंजा सच ॿुधण ऐं सच चवणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, पर यकीन करियो त उन जो जेको मज़ो आहे उहो ॾाढो, उन जो जेको लुत्फ़ आहे उन जो मुक़ाबिलो केरु करे ई नथो सघे। सच कड़ो थींदो आहे, सच मच बि मचाईंदो आहे, सच ॾुखिया ॾींहं बि ॾेखारींदो आहे, पर सच कामयाब बि कंदो आहे। कामयाब उहे थींदा आहिनि जेकी सच जो पासो वठंदा आहिनि। इन करे सियाणा चवनि था, सच त बीठो नच। असां अवां जे लाइ प्ले कयो आहे हिकिड़ो खूबसूरत आवाज़। असांखे उमेद आहे त हीउ गीत तव्हांखे ज़रूरु वणंदो।